lots of fun, loads of mistake. Only one GA Radio affiliate. ऐं प्रोग्राम रोशन सुबुह खां ॿुधो पिया जी एफ एम 88 जे नेटवर्क तां, जंहिंमें सखर, लाड़काणो, मीरपुर खास, मोरो, मेहरापुर, सकरंड, मातली ऐं मटियारी स्टेशन तां तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया. ऐं मां वहां जो मेज़बान नेमतुल्लाह जुणे जो अव्हां जी ख़िदमत में हाज़िर. जीअं समय अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु 17 जून अरब जो ॾींहुं 2026 आहे. ऐं पहिरीं महरम उल हराम हजरी सन जे मुताबिक़ 1448 हजरी सन. ऐं अव्हां खे ॿुधाईंदासीं त अॼु जेको 17 जून जो जेको ॾींहुं आहे उहो आहे पाकिस्तान में समेत समूरी दुनिया में जेका पोखाई जे लाइक़ु ज़मीन आहे उन खे बंजर थियण खां बचण लाइ पंहिंजो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे हर साल. ऐं हीउ ॾींहुं जेको मल्हायो वेंदो आहे अक़वाम में मुतहिदा डिसंबर 1994 में 17 जून ते ही ॾींहुं मल्हाइण जो फ़ैसिलो कयो. त साईं मुंहिंजा जेका ज़मीन आहे आबाद थींदी आहे त उन में काफ़ी ज़मीन बंजर थी वेंदी आहे, याने उहा कलर थी वेंदी आहे ऐं उहा आबादीअ जे लाइक़ु न हूंदी आहे. ऐं असां उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं जंहिंजो तालुक़ु ज़मीन सां आहे, ज़मीनदार आहे, हारी आहे ऐं जंहिंखे असां कुड़मी बि चऊं त उनखे सॼी ख़बर हूंदी आहे, छो त जेको हारी हूंदो आहे उहो ज़मीन जो डॉक्टर बि हूंदो आहे. भले असांजा केतिरा बि माहिर हूंदा आहिनि, पंहिंजो ज़राई माहिर हूंदा आहिनि, उनखे हिकड़ी लिखत जी जेका ॼाण हूंदी आहे, उनजा कोर्स थियल हूंदा आहिनि, पर जेको हारी आहे वीचारो असांजो तालीम याफ़्ता न आहे, अणपढ़ियो आहे, पर हुनजो जेको रोज़मरह जो जेको एक्सपीरियंस आहे, जेको तजुर्बो आहे ज़मीन ते वञण जो, त ज़मीन आबाद कीअं थींदी आहे ऐं ज़मीन जेको आहे सो कीअं जेको आहे सो हुन में पोखाई बहितर थींदी आहे, त उहो हुन खे ज़मीन जे सिस्टम खे सॼे खे उहो समुझंदो आहे. त असां कोशिश कंदासीं त ज़मीन आबाद करण लाइ हुन में ख़ासि करे पाणी जी ज़रूरत हूंदी आहे. वक़्त सर ज़मीन खे पाणी ॾियूं ऐं वक़्त सर ज़मीन खे हर ॾेई करे ऐं कुझु अहिड़ा असांजा पंहिंजो भाण निकिता आहिनि जेके असांजा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि, उहे हुन में असां विझंदासीं त ज़मीन में असुलु जेको हूंदो आहे उहा गरमाइश हूंदी आहे ऐं थधा थधा केमिकल असां हुन में जॾहिं मिलाईंदासीं त ज़मीन कलर खां बची वेंदी ऐं उहा आबादीअ जे लाइक़ु थी वेंदी. ऐं ख़ासि करे असांजा अहिड़ा पंहिंजो फसल आहिनि ज़मीन खे आबाद करण लाइ, जंहिंमें ख़ासि करे माझांदड़ी आहे, झिंझण आहे ऐं पालक आहे, अंग्रेज़ी पालक आहे, त कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि तव्हां भली ज़मीनदारनि खां मालूमात करे सघो था, ज़रई माहिरनि खां मालूमात वठी सघो था, पर जेको पंहिंजी हारीअ जो तजुर्बो हूंदो आहे वधीक बहितर हूंदो आहे. हू बि चवंदा आहिनि साईं मुंहिंजा जॾहिं ज़मीन जी तबाही तॾहिं थींदी आहे जॾहिं ज़मीन में बठो लॻंदो आहे, याने चिमनी लॻंदी आहे, ख़ासि करे जिते सिरां पचंदियूं आहिनि, कचियूं सिरां पची रास थींदियूं आहिनि, त उते ज़मीन ख़राब थींदी आहे, तबाह थींदी आहे. पर अॼुकल्ह हिकिड़ो बिज़नेस आहे, कारोबार आहे, उन में बि जेकॾहिं ज़मीन उहा ख़राब थिए थी, बंजर थी वञे थी, त हुननि जो हिकिड़ो कारोबार आहे, बिज़नेस आहे, उन मां रोज़ी कमाइनि था. बहरहाल जेका फसल जे लाइक़ु ज़मीन थींदी आहे उनखे पाणीअ सां ऐं फसल सां उनखे आबाद कयो वेंदो आहे त उहा बंजर थियण खां बची वेंदी आहे. छो त तव्हां ॾिसंदव, कोशिश कंदव त असांजे मुल्क जी जेका आबादी वधी वञे पई, वधंदी वञे पई ऐं लखनि मां पंहिंजो किरोड़ थी चुकी आहे, त असांजो जेको फसल आहे उहो उपति जेका आहे उहा घटि हूंदी आहे. तव्हां जेकर ॾिसंदव त आबादी इंसान जी जेका वधंदी वञे पई, पर ज़मीन कॾहिं बि जिरेब मां ॿ जिरेब न थी आहे, ज़मीन कोन पई वधे. त असां कोशिश कंदा आहियूं त असां हुन में फसल अहिड़ा कयूं ऐं आबादी एतिरी कयूं, फसल एतिरो असां उगायूं जो असांजी जेका वधंदड़ आबादी आहे इंसान जी, त उन जे जेको पोख आहे, जेको उन में अनाज आहे, उन इंसान जो जेको आहे खाध खुराक जो पूरा थी सघे. त असां कोशिश कंदासीं त ज़मीन में जेकॾहिं साल में ॿ फसल थियनि था त असां हुन में टे फसल कयूं ऐं अहिड़ा कुझु हाइब्रिड बिज बि अची चुका आहिनि जेके असां चार चार फसल बि ज़मीन मां वठी सघूं था. इहे कोशिश हूंदी आहे हारीअ जी, महिनत हूंदी आहे हारीअ जी.